0: Hello everybody, good morning, good morning, good morning, good morning.
1: बेटा,
2: yes papa,
1: बरखोरदा,
0: yes daddy,
1: अपनी भाषा में बोलो,
0: अरे हाँ हाँ, I'm sorry,
3: नमस्ते, नमस्ते, ओ पिताजी,
4: नमस्ते,
3: जय हिंद, ओ पिताजी,
4: जय,
3: नमस्ते, नमस्ते,
0: है सबको,
3: नमस्ते,
2: नमस्ते, नमस्ते, नमस्ते,
0: हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा, हा,